पाछै पावै गाडरले काम तेन कर पूजी गाडरले काम तेन कर पूजी सौदे को तावै बिन पूंजी।